0: लाइट लेवे के भरत तामे पवन ने आदवणी होटल ना आदवणी और फतिस बणी एहेम ते मैसेज नु पूरी
1: ती हमदु के आदे कवच मिहारो अळे ओफी हुगे मसकत कणुंत ति दणी की नुनी एहेम कम कत्ता निक्का एहेम मे मता हन गुळाणु देवेनी मैसेज बेस कोन्नु देवेनी
0: एहेने नुने मिशका वर वरबले से फौरी नुलाहे को बिजी को गणि कमे दोळें जे मिशका कोंता गति ओळेनी मिया तो कोंका में होती
1: आरे आरें के तो में ओळेनी आरें कोंता कता दांग ओळनानी दे मिया तो में ओळेनी सहाय को बेरता शाहा एपा आते हमद दे मिवा को तो बावर नहीं है कामे का मिवड़े नहीं मिवा को तो फाहम गुड़ा नहीं है जाड़ा आले की ही नित्ते ती उड़े नहीं आर फोन वाहक दक्का लंदे मारुन नहुरे वेता तां कोले दूरु का नहुरे वेता
2: एम में तां कोले बिस्तुर कुनो हुन नाना ಅಮದು ಗುಳಾಗಿ ಗುಳೇ ಕಡಿಗ ಅಂದುಂ ವೆಸ್ ದುರಕುನ ಹುನ್ನಾನ ಆರು ಬೇನು ಮೆನ್ನು ಎಂ ಮೆ ಸುಕುಂತ ಗವ್ವೆಸ್ ಮಿ ಶಹರಂಗೆ ಮತಿ ಹಂದಾಣೆ ತೇಕ
1: ಸಾಪಸ್ ಜನಾಯ ಹಮ ತಿಹಾವರು ಆಕಣು ಆಣೆ
2: ಮಿಹಾವರು ವಾಣ್ ವಿಯಸ್ ಆರು ಮೇರಿ ಮಿಷ್ಕಾಯ ಹೆದಿ ಮೊಯ ಎಫೆ ಬುನ್ಯಸ್ ವಾರಿ ಹಮ ಆರು ಬೇನು ವಣಿ ಮಿಷ್ಕಾಗೆ ದೋಬೀಗ ದೀವಾನಾವ
1: ತಿಯಹಣ್ಣ ಜನಾಯ ದುರುನುವೆ ಸಬಬಕಿ ಆರಿಂಗ ಅಪತೋ ಸ್ಪೇನುವಿ ಆರಿಂದಕ್ಕೆ ದೀವಾಣೆ ಫದ ಲೋಬಿವಾಮಿಹಿ ಅಹಣ್ಣ ಇದೆ ಮುಯವಾಮಿಹಿ ಅತಿ ಅಪದು ವಿವಾಹಕ್ಕೆ ಗೊತ್ತ ಬುನಾಮಿಹಿ
2: ಮಿಹಿರೀನು ಮಿಷ್ಕೆ ಆಶಿಕ್ ಮಿಷ್ಕೆ ಮಜನೂನು